हे कात्यायनी देवी, चंद्र सूर्य आणि अग्निरूप त्रण नेत्रोटी विभूषित आपनु आ सौम्य वदन सर्व प्राणी मात्र थी।